कहो सोए हाव मिटिया देसिया हाव संत उपदेसिया मेरे मनाव तिस जन नाम सुख हा तिस निकट न कदे दुख हाव जो हर हर जस सुने हा सब को तिस मने हा सबल सो आया हा नानक प्रभ पाया मेरे मनाव आसा वरी महला पंजवा मिल हर जस गाइये हा परम पद पाइये हा वाको रस विदे हा ताको सगल सिदे हा अण दिन जागया नानक वड भाग्या मेरे मना राव संत भगत होइये हा दुरमत खोइये हा दासे रेन होए हा व्यापे दुख न कोए हा भगता सरण पर हा जन्म न कदे मर हा अस्तर से पय हा हर हर जिन जप लय मेरे मना साजन मीत तू हा नाम दुरड़ाए मुहा तिस बिन नाहे कोए हा मने अराध सोए हा निमख ना विसरिए हा तिस बिन क्यों सरे हा गुर कहो कुर्बान जाओ हा नानक जपे नाओ मेरे मना स्वरी महला पंजवा कारण करन तू हा वरना सुजे मुहा करे सो होइए हा सहज सुख सोइए हा धीरज मन पय हा प्रभ के दर पय मेरे मना रहा साधु संग में हा पूर्ण संज में हा जब ते छुटे आप हा तब ते मिठे ताप कृपा धारिया हा पात रख बनवारिया मेरे मना इहो सुख जानिए हा हर करे सो मानिए हा मंदा नाहे कोए हा संत की रेन होए हा आपे जिस रखे हार अमृत सो चखे मेरे मना